गंजय नमास्तंग पंजय नमास्तंग उधारी नमास्तंग पारी नमास्तंग सुधिकाय नमास्तंग अनेकाय नमास्तंग भूते नमास्तंग झूपे नमास्तंग निर्कर्मे नमास्तंग निर्भर्मे नमास्तंग निर्देशे नमास्तंग निर्भेषे नमास्तंग निर्नामे नमास्तंग निर्कामे निर्साकं नमास्तंग निर्नामे नमास्तंग निर्कामे नमास्तंग निरदाते नमास्तंग निरकाते नमास्तंग निरदूते नमास्तंग अभूते नमास्तंग अलोके नमास्तंग अशोके नमास्तंग निरदापे नमास्तंग अधापे नमास्तंग तरमाने नमास्तंग निधाने नमास्तंग अगाहे नमास्तंग अबाहे नमास्तंग तरवर्गे नमास्तंग असर्गे नमास्तंग परपोगे नमास्तंग सजोगे नमास्तंग अरंगे नमास्तंग अपंगे नमास्तंग गम्मे नमास्तास्तरम्मे नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग नमास्तंग न